0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touch.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: चमत्कार, आपण भारतीय लोक चमत्कारावर फार विश्वास ठेवतो। काहीतरी चमत्कार घडावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं। चमत्कार म्हणजे अद्भुत घटना, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारण भाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत अशा घटनांना अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात। म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्याद्वारे ज्या घटनांची संगती लागत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणतात। देव, असुर, राक्षस, भूतपिशाच्य, जादू, मंत्र, साधना, देवतांची आराधना, मंतरलेले गंडे दोरे, ताईत, मणी किंवा अन्य भौतिक पदार्थ, मंतरलेली राख किंवा पाणी इत्यादिकांच्या ठिकाणी अघटित घटना निर्माण करण्याची शक्ती आहे असा विश्वास जगातील सर्व जातीत आणि जमातीत कमी जास्त प्रमाणात आढळतो। निसर्गावर ताबा किंवा विजय मिळवल्यानं अशा घटना घडतात असं मानलं जातं। यज्ञ, होमहवन, पूजा, सिद्धमंत्र, तपश्चर्या, इष्टदेवाचा अनुग्रह, ईशकृपा इत्यादिकांना देव, असुर, भूत, पिशाच इत्यादिकांचं सहाय्य मिळतं आणि त्यांच्या योगानं योग्य, हितकारक वा अहितकारक घटना घडतात असं मानण्यात येतं। सूर्याला जागच्या जागी स्थिर करणं, वादळ उठवणं किंवा थांबवणं, पर्जन्यवृष्टी करणं, नदी पिऊन टाकणं, रोग उत्पन्न करणं किंवा थांबवणं, आशीर्वादानं मृत व्यक्तीस जिवंत करणं किंवा जिवंत व्यक्तीस शापानं किंवा मंत्राधिकानं मृत्यू आणणं, शेती नापीक करणं, निरनिराळी रूपं धारण करणं, स्त्रीला पुरुष किंवा पुरुषाला स्त्री करणं, अधांतरी आकाशात संचार करणं, अदृश्य होणं, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणं अशा प्रकारच्या घटना म्हणजे चमत्कार होय। काही धर्मग्रंथात अशा चमत्कारांना महत्व दिलं गेलं आहे। जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथात वा धर्माच्या इतिहासात चमत्कार वर्णिलेले आहेत। पुराणकथा, साधू संतांची आत्मचरित्र यातूनही असे चमत्कार आढळतात। हे साधू संत म्हणजे दैवी पुरुष म्हणून संबोधले जातात। त्यांच्या ठिकाणी अलौकिक शक्ती असते म्हणून असले चमत्कार ते करतात असा समज समाजामध्ये रूढ आहे। जादूविद्या मानवजातीच्या आदिम स्थितीपासून अस्तित्वात आहे। तेव्हापासून जादूगाराच्या गोष्टी प्रचलित झाल्या। त्याच गोष्टीतून देव, असुर, सिद्धपुरुष, अवतार इत्यादिकांच्या तपशीलवार अद्भुत कथा निर्माण झाल्या। काही लोक या चमत्कारांचं समर्थनही करतात। निसर्ग नियम हे ईश्वरानंच निर्माण केले, त्यामुळेच ईश्वराच्या अगाध सामर्थ्याचं दर्शन होऊन ईश्वराचं अस्तित्व पटतं। ईश्वराचं इच्छा स्वातंत्र्य चमत्कारानं विशेष सिद्ध होतं। ईश्वर निसर्ग नियमात बदल करू शकतो कारण ते त्यानंच घडवलेलं आहे। चमत्कार घडत असतात अशी श्रद्धा मानवजातीच्या आदिम अवस्थेपासून तो आजच्या वैज्ञानिक युगापर्यंत मानव समाजात दृढमूल झालेली आहे। अशा चमत्कारावर अविश्वास प्रकट करणारे लोकही अतिप्राचीन काळापासून आढळतात। अलीकडच्या बुद्धिवादाच्या आणि वैज्ञानिक युगाच्या प्रभावाखाली जे जे मानव समाज आले आहेत आणि येत आहेत त्यांच्यात अशा श्रद्धेला खूप उतरती कळा आलेली आहे। कारण चमत्कारांच्या घटनांची वास्तवता विज्ञान पद्धतीनं सिद्ध होत नाही। चमत्कारानं, मंत्रानं, पूजेनं कित्येकदा रोग बरे होतात ही गोष्ट मात्र मानसिक शक्तीचा प्रभाव होय। अघटित घटनांवरील विश्वास हे या श्रद्धेचं स्वरूप आहे। आपण या चमत्कारावर किती विश्वास ठेवायचा हे
2: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।
3: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने।
4: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू। सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच। ट्यून इन
6: एनीवेअर रेडिओ मन भावन 90.8 FM। ऑलवेज हार्ट टचिंग।
7: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

0: गीताई अध्याय 12 सगुण निर्गुण भक्ति अथवा भक्ति योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगिते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवूनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो। परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत। अव्यक्ति गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ति सुखे बोध घडे चिना। परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ति योगाने भजती चिंतुनी मज। माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातून काढितो मृत्युमारुणी। मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, म्हणजे मग निःशंक मीची होशील तू स्वये। जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी। अभ्यास ही नव्हे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझ ती सिद्धी मत कर्म ही करुणिया। न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु। प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे। कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न मने सोशी सुख दुःखे क्षमा बळे। सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनो बुद्धि भक्त तो आवडे मज। जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती नते, हर्ष शोक भय क्रोध नेने तो आवडे मज। नेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज। न उल्हासे न संतापे न मागे न झुरेची जो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज। सम देखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करूनी सम मोकळा। निंदा स्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज। जे धर्म सार हे नित्य श्रद्धे नेमीची लक्षुणी, सेविती ते तसे भक्त फार आवडती मज। अध्याय 12 संपूर्ण।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM, ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, मी आहे RJ विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांक

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touching.
1: चमत्कार. आपण भारतीय लोक चमत्कारावर फार विश्वास ठेवतो. काहीतरी चमत्कार घडावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं. चमत्कार म्हणजे अद्भुत घटना, निसर्गाचे नियम किंवा कार्यकारण भाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत अशा घटनांना अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्याद्वारे ज्या घटनांची संगती लागत नाही अशा घटनांना अद्भुत म्हणतात. देव, असुर, राक्षस, भूतपिशाच, जादू, मंत्र, साधना, देवतांची आराधना, मंतरलेले गंडे दोरे, ताईत, मणी किंवा अन्य भौतिक पदार्थ, मंतरलेली राख किंवा पाणी इत्यादिकांच्या ठिकाणी अघटित घटना निर्माण करण्याची शक्ती आहे असा विश्वास जगातील सर्व जातीत आणि जमातीत कमी जास्त प्रमाणात आढळतो. निसर्गावर ताबा किंवा विजय मिळवल्यानं अशा घटना घडतात असं मानलं जातं. यज्ञ, होमहवन, पूजा, सिद्धमंत्र, तपश्चर्या, इष्टदेवाचा अनुग्रह, ईशकृपा इत्यादिकांना देव, असुर, भूत, पिशाच इत्यादिकांचं सहाय्य मिळतं आणि त्यांच्या योगानं योग्य, हितकारक वा अहितकारक घटना घडतात असं मानण्यात येतं. सूर्याला जागच्या जागी स्थिर करणं, वादळ उठवणं किंवा थांबवणं, पर्जन्यवृष्टी करणं, नदी पिऊन टाकणं, रोग उत्पन्न करणं किंवा थांबवणं, आशीर्वादानं मृत व्यक्तीस जिवंत करणं किंवा जिवंत व्यक्तीस शापानं किंवा मंत्राधिकानं मृत्यू आणणं, शेती नापीक करणं, निरनिराळी रूपं धारण करणं, स्त्रीला पुरुष किंवा पुरुषाला स्त्री करणं, अधांतरी आकाशात संचार करणं, अदृश्य होणं, दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणं अशा प्रकारच्या घटना म्हणजे चमत्कार होय. काही धर्मग्रंथात अशा चमत्कारांना महत्व दिलं गेलं आहे. जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथात वा धर्माच्या इतिहासात चमत्कार वर्णिलेले आहेत. पुराणकथा, साधू संतांची आत्मचरित्र यातूनही असे चमत्कार आढळतात. हे साधू संत म्हणजे दैवी पुरुष म्हणून संबोधले जातात. त्यांच्या ठिकाणी अलौकिक शक्ती असते म्हणून असले चमत्कार ते करतात असा समज समाजामध्ये रूढ आहे. जादूविद्या मानवजातीच्या आदिम स्थितीपासून अस्तित्वात आहे. तेव्हापासून जादूगाराच्या गोष्टी प्रचलित झाल्या. त्याच गोष्टीतून देव, असुर, सिद्धपुरुष, अवतार इत्यादिकांच्या तपशीलवार अद्भुत कथा निर्माण झाल्या. काही लोक या चमत्कारांचं समर्थनही करतात. निसर्ग नियम हे ईश्वरानंच निर्माण केले, त्यामुळेच ईश्वराच्या अगाध सामर्थ्याचं दर्शन होऊन ईश्वराचं अस्तित्व पटतं. ईश्वराचं इच्छा स्वातंत्र्य चमत्कारानं विशेष सिद्ध होतं. ईश्वर निसर्ग नियमात बदल करू शकतो कारण ते त्यानंच घडवलेलं आहे. चमत्कार घडत असतात अशी श्रद्धा मानवजातीच्या आदिम अवस्थेपासून तो आजच्या वैज्ञानिक युगापर्यंत मानव समाजात दृढमूल झालेली आहे. अशा चमत्कारावर अविश्वास प्रकट करणारे लोकही अतिप्राचीन काळापासून आढळतात. अलीकडच्या बुद्धिवादाच्या आणि वैज्ञानिक युगाच्या प्रभावाखाली जे जे मानव समाज आले आहेत आणि येत आहेत त्यांच्यात अशा श्रद्धेला खूप उतरती कळा आलेली आहे. कारण चमत्कारांच्या घटनांची वास्तवता विज्ञान पद्धतीनं सिद्ध होत नाही. चमत्कारानं, मंत्रानं, पूजेनं कित्येकदा रोग बरे होतात ही गोष्ट मात्र मानसिक शक्तीचा प्रभाव होय. अघटित घटनांवरील विश्वास हे या श्रद्धेचं स्वरूप आहे. आपण या चमत्कारावर किती विश्वास ठेवायचा हे
2: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस.
4: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.
6: ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
7: आप सुन रहे हैं रेडिओ मन भवन 90.8 FM।

0: गीताई अध्याय 12 सगुण निर्गुण भक्ति अथवा भक्ति योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगिते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवूनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो, परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत, अव्यक्ति गोविती चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ति सुखे बोध घडेचिना, परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ति योगाने भजती चिंतुनी मज, माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातू निकाढितो मृत्यु मारुणी, मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, मन जे मग निःशंक मीची होशील तू स्वये, जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी, अभ्यास ही नवे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझती सिद्धी मत कर्म ही करुणिया, न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु, प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे, कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न मने सोशी सुख दुःखे क्षमा बळे, सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनो बुद्धि भक्त तो आवडे मज, जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती नते, हर्ष शोक भय क्रोध नेने तो आवडे मज, नेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज, न उल्हासे न संतापे न मागे न झुरेची जो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज, समदेखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करूनी सममोकळा, निंदा स्तुती नघे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज, जे धर्म सार हे नित्य श्रद्धे नेमीची लक्षुणी, सेविती ते तसे भक्त फार आवडती मज। अध्याय 12 संपूर्ण।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: Radio Manbhavan 90.8 FM Always Heart Touching.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या

0: तुम्ही ट्यून केलाच आपल्या सोबत ऑलवेज
1: हार्ट टचिंग. आणि असं म्हणतो तर आयुर्वेदाच्या शास्त्राने आपण जर आपले मागची पिढी जसं आजी आजोबा दिसतात आणि ते सिम्पटम्स बऱ्याच वेळा बाहेर निघत नाहीत, त्या मनात दडपल्या राहतात, जर आपण छान
0: थेरपी
1: केलं जातं
0: ऑलवेज हार्ट टचिंग
1: किंवा त्यांना आपल्या समोर बऱ्याच म्हणतो सगळी
0: खूप वेळ
1: लागणार
0: तुमच्या उपचारासाठी, नक्कीच तुम्हाला त्यासाठी

0: श्रोते हो नमस्कार. आपण वादनानं
1: हार्मायकी
0: काय
1: जरी उपोआप मला वेळ भेटतात ते आपल्याला रियाज
0: आपल्या प्रवासातला
1: त्यानंतर आपण मोठे होऊ आपण
0: प्रत्येकाला कुठली ना
1: आपण मोठं मी गाणं मोठा झालो त्यांच्या मुलासोबत
0: खूपच छान. नक्कीच ही अनुभूती आपणा सर्वांना आली. श्रोते हो नमस्कार.
2: त्यांकडून ते वास्क्रिप्शन एका ठिकाणी संस्कृती त्या वेळेला सगळ्या गोष्टी मोबाईल पासून लांब
0: ज्ञानाचं केंद्र नसून ती त्यामध्ये घडवले त्यातलं काहीच माहिती नसतं. ओळखला म्हणजे झालेलं.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन
1: एफएम. आले पॉप पॉप या दादा अत्यंत कोसते माणसं चांगली संस्था मी ना. तर तुम्हाला मेहनती आलीच तसेच, पण मला असं दिल्यामुळे
0: ऍक्ट्रेस
1: जो कोणी कला भाव विरुद्ध जाऊन केलेल्या गोष्टी अशी कॅरेक्टर

शेतकरी बंधूंनो नमस्कार. हा चौथी उत्तीर्ण एक मुलगा बी चा विचार न करता त्या किडीचे बोरॉन या झाडे पिकाची एवढी

0: काव्य नक्षत्र या काटांना दत्तक घेऊन
1: चिखल
0: शेजारी घर आहे मस्ते मुंबई मरावयाच दहा